मिर्ची इट्स हॉट, मिर्ची इट्स हॉट, रेडियो मिर्ची इट्स हॉट, मिर्ची इट्स हॉट।